0: आप मम प्राण आधार। परमहंस गुरुदेव जी तीन लोक के दे, सुर नर मुनि सब संत जन नित उठ करते से। सतगुरु साम दाता नहीं सब जग मांगन हार। सतगुरु समदाता नहीं, अवर गुरुदेव सतगुरु,
1: नाश गुरुदेव सतगुरु,
0: समदाता नहीं, देयर इज नो ग्रेटेस्ट और द हाईएस्ट देन द सतगुरु,
1: není většího, nejvyššího než Gurudev, než Sataguru.
0: Sab jag manganhar, everyone are asking from the Gurudev.
1: Všichni prosí Gurudeva.
0: Even it is said, Raja or Bahadsa, at that time about the Muslims, it's the Bahadsa.
1: A dokonce se říká, že i král, nebo ten muslimský vládce Bahadsa.
0: So Raja, king, and it's all, they all are with the full hand standing in the front of the Gurudev.
1: I oni všichni jsou se s týma rukama stojí před Gurudevem.
0: Raja, kya badsa, sabhi khada rahe darbar. All, sabhi khada rahe darbar. Ram Krishna se kaun bade? Who is the highest than the Krishna? Rama, Krishna, all.
1: Kdo je nejvyšší? Rama, Krishna, všichni.

0: आराध्य भगवान श्रीदीप नारायण महाप्रभु जी की जय। देवाधिदेव देवेश्वर महादेव की जय। सतगुरु स्वामी माधवानंद जी भगवान की जय। अलकपुरी जी महादेव की जय। ऑल माय डियर सिस्टर ब्रदर्स,
1: všechny moje drahé sestry a bratři,
0: good evening,
1: dobrý večer.
0: It's a beautiful day today here in Czech Republic.
1: Dnes tady v České republice byl krásný den.
0: Beautiful, all white and white snow.
1: Všude bílý sníh.
0: Nice warm.
1: Bylo hezky teplo.
0: Just now is coming about 5, 6, 7 miles.
1: Teď je asi tak 5, 6 nebo 7 stupňů pod nulou.
0: Very silent.
1: A je krásné ticho.
0: Peace
1: mír
0: and bliss.
1: A blaženost.

0: निर्गुण से सगुण बन आए, भक्तन के हितकारी प्रभु, भक्तन के हितकारी. This we have translated yesterday.
1: Tak tohle už jsme přeložili včera.
0: The third.
1: Teď dál.
0: Up.